गुरमुख गावे गुरमुख बूजे, गुरमुख शब्द बिचारी, जियो पिंड सब गुरते उपजे, गुरमुख कारज सुवारी, मनमुख अंधा अंध कमावे, बिख खटे संसारी, माया मोहे सदा दुख पाए, बिन गुर अत प्यारी, सोई सेवक जे सतगुर सेवे, चाले सतगुर पहाई, साचा शब्द सिफत है साची,

ताटक ते सबना विच एको एको राम पतारू राम इकना प्रभ दूर वसै इकना मन आधारू राम इकना मन आधारू सिरजन हारू वडभागी गुर पाया घट घट हर प्रभ एको स्वामी गुरमुख अलख लखाया सहजे आनंद हुआ मन मानिया नानक ब्रह्म बिचारू घट घटे सबना।

जाको नदर सरम दे मनमुख भूली बहुती राही हाथी माया फंदे ठाकुर पाणी सा गुणवंती।

लखन पावत हे राख्यो हो नाथ हे सहाई संतना अब चरण गहे रहाउ। आहे मन अवर ना पावे चरनावे चरनावे उलझियो अलम करंद कमल जियो अन रस नहीं चाहे एक हर लाहे अन ते टूटी है रिख ते छूटी है मन हर रस घूटी।

वसै देखै सब सोई, गुरमुख विरला बूझै कोई, बिन भै पै भगत न होई, शब्द रते सदा सुख होई, ऐसा ज्ञान पदार्थ नाम, गुरमुख पावस

सदारहु हर नाले साची साहिबा क्या नाही कर तेरे करता तेरे सब किश है जिस देह सो पावे सदा सिफत सलाह तेरी नाम मन वसावे नाम जिनके मन वसिया वाज

सर्वे थान थनंतरी तू दाता दातार जह देखा तह एक तू अंत ना पारावार थान थनंतर रव रहया गुर शब्दी विचार अणमंगया दान देवसी वड्डा अगम अपार दया दान दयाल तू कर कर देखण।

काचे मूल न बूझ साच नारी जह दूजह परम पलाई हे गुरमुख जाग रहे दिन राती साचे की लेव गुरमत जाती।

जन साचे मनमुख सेव न जानन काचे आपे करता कर कर वेखै ज्यो पावै त्यो लाई हे जुग जुग साचा एको दाता पूरै भाग गुर शब्द पछाता शब्द मिले से विछड़े नाही नदरी सहज मलाई हे हम मैं माया मैल कमाया मर मर जम्मह दूजा पाया बिन सतगुर सेवे मुक्त ना होई मन देखो लिवलाई हे जोत सुभावै सोई करसी आपो हो आ ना किस होसी ना

जासी दूजै भाए बहादा जम फासी सतगुर राखे से गन उबरे साचे साच समाई हे आपे करता कर कर